नमस्कार धाराशिव, एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948, दिनांक 12 मे 2026. सकाळचे 5:55 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी अनघा पुराणिक सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अजित कडकडे यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना. स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश केळबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

अनुराधा पौडवाले यांच्या स्वरात संत जनाबाई यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया वेद सेठी यांनी संगीतबद्ध केलेली प्रकाश यांची रचना. स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

परेश पेवेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली आणि याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 होत आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपाय याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर आहेत उत्कर्ष शहा. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीच्या माहितीचा भाग चौथा सहभाग आहे डॉक्टर गजानन खडके यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 चित्रपट संगीत. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रम मालिकेमध्ये सकाळी 10 वाजता आज आपण ऐकणार आहात शूर सेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. 10:30 आणि मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

मिश्र संगीत सकाळी 11 वाजता, 11:30 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सखी मैत्रिणींसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये प्रथम आपुलकीय घरातील कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर रुग्णसेवेचा अनुभव असलेल्या आदिपरिचारिका उभा कानेटकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 5:30 आणि युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 6:05 आणि कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10 स्वयंसिद्ध हा सखी मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30 आणि यामध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय इथं परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रिबेका आनंद भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. सादरकर्ते आहेत किशोर पवार. सायंकाळी 7:15 आणि वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आणि आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये प्रथम ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी उथमी तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी डॉ झुंबरलाल बोंदर यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य बऱ्याचं याअंतर्गत स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयीच्या माहितीचा भाग 12 तज्ज्ञ डॉक्टर आहेत मयूर देशमुख. रात्री 8:15 आणि लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब येथील शिवशक्ती आराधी मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकणार आहात. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील रात्री 9 वाजता, तर रात्री 10 वाजता श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. याशिवाय आकाशवाणीच्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे.

0: सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

0: नमस्कार श्रोते हो आणि शेतकरी बंधूंनो, कृषी क्षेत्रातले स्वयंरोजगार याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, भारतीय समाज जीवनाचा आणि आर्थिक व्यवस्थेचा शेती व्यवसाय हा कणा आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी सध्याची शेती नसून उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ता, मूल्यवर्धी, पीक पद्धतीचे विकेंद्रीकरण, निर्यात, मार्केटिंग आणि शाश्वत शेती अशी अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. सरकारी आणि इतर क्षेत्रात सुशिक्षितांना नोकऱ्यांच्या मर्यादा आहेत, पण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळं कृषी क्षेत्रात नव्यानं अनेक स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फायदा नवयुवक सुशिक्षितांनी घेतला पाहिजे. गावोगावी अगर पंचकृषी पातळीवर खात्रीशीर बी बियाणं, खते, रासायनिक आणि जैविक कीडनाशके म्हणजे सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा पुरविणारी कृषी सेवा केंद्रे एक व्यवसाय म्हणून चांगल्या प्रकारे आता करता येतो. शेतीविषयक सर्व प्रकारची तांत्रिक माहिती पुरवणाऱ्या कृषी माहिती केंद्राचा व्यवसाय देखील कृषी पदवीधरांना सुरू करता येण्यासारखा आहे. सर्व प्रकारची बीज उत्पादने प्रकल्प राबवल्यास या व्यवसायातून बऱ्यापैकी पैसे मिळवता येतात. सेंद्रिय कृषी उत्पादनांना मोठी मागणी असून त्याला किंमतही चांगली मिळते. शेती उत्पादनांना चांगला बाजारभाव कुठे मिळेल याची वेबसाईटद्वारे माहिती पुरवणारी केंद्रे सुरू करण्याचा व्यवसाय आपण करू शकतो. पिकांवरील कीड रोग नियंत्रण करण्यासाठी औषध फवारणी करून देण्याचा व्यवसाय करून पैसे मिळवता येतात. सरळ खत प्रत्यक्ष वापरण्यापेक्षा युरिया अगर DAP ब्रिकेट्स वापरणं फायद्याचं ठरतं हे सगळ्यांना पटलंय. म्हणून छोटं मशीन घेऊन युरिया अगर DAP ब्रिकेट्स तयार करून विकण्याचा व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. जैविक कीडनाशकांची निर्मिती त्याचप्रमाणे मित्र कीटकांची उत्पत्ती करून शेतकऱ्यांना पुरवण्याचा व्यवसाय अलीकडे वाढीला लागला आहे. मातीचं परीक्षण करून देण्याच्या मृद चाचणी प्रयोगशाळा अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पाणी परीक्षण करून देणाऱ्या प्रयोगशाळा सुरू करण्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे पैसा मिळवून देतो. कृषी व्यवसायाची माहिती देण्यासाठी सायबर कॅफेसारख्या वेबसाईटद्वारे संगणकीकृत कृषी माहिती केंद्राची स्थापना करून व्यवसाय करता येतो.
1: कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धती

0: मध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जे असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यांनी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
1: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी, व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं, तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
0: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे, TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होते, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
1: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
0: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
0: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
1: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
0: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
1: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
0: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:55 होत आहेत. चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात.

संत गोरा कुंभार चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

सती अरुंधती चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जयवंत बालवालकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतोत्तर बाळ पळसुले यांचं. आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रुतीहू डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोतव्यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जीरामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. भविष्यात अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची महाराष्ट्रात क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर रेल्वे

पदकाची नवी इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये समावेशाची आशा संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुनरुच्चार केला. गुजरातच्या वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृह

0: वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून व्होकल फॉर लोकल ही जनचळवळ बनवावी असं आवाहन केलं. सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं. ते म्हणाले,
1: ऐसे उत्पादों का उपयोग कम करना है जो विदेश से आते हैं और ऐसे व्यक्तिगत कामों से भी बचना है जिसमें विदेशी मुद्रा खर्च होती है. मेरी देश के हर नागरिक से अपील है, पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेस की व्यवस्था पर काम करें.
0: दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम पदार्थ तसंच परदेशी उत्पादनांचा अनिर्बंध वापर टाळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बंध वापर करता येणार नाही आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा.
0: पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत आपला कान्स दौरा रद्द केला. शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्वाचे निर्बंध लागू केले. यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या नियमांचा समावेश आहे. दरम्यान देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
3: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: भविष्यात अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित अॅन्युअल बिझनेस समिट 2026 या 2 दिवसीय परिषदेत व्हिजन फॉर इंडिया ऍट 100 या परिसंवादात बोलत होते. महाराष्ट्रात आज 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे जी देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 15% योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20% अधिक असून देशाची डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डेटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबॉट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: या वेगी
1: विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
2: राज्य विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते काल मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. जून 2026 मध्ये इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास 1 एकर जागेचा परिसर पूर्णपणे छताने आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्यपदार्थांची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकांच्या दोन्ही बाजूस तिकीटघर आणि प्रवेशद्वार असणार आहे. पीट लाईनचं काम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. त्या काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. भूजल पातळीत वाढ, पाणी साठवण क्षमतेत वाढ, कालव्यांची दुरुस्ती आदी मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचं तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. वाढतं तापमान, अवकाळी पाऊस आणि घसरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं प्ले ऑफमध्ये समावेश करण्याची आशा संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आरसीबीसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे 2 संघही प्रत्येकी 14 गुण मिळवत अनुक्रमे 2र्या आणि 3र्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झालेला पंजाब किंग्ज संघ 13 गुणांसह 4थ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक 44.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 42.8, छत्रपती संभाजीनगर इथं 42.2 तसंच बीड इथं 42.4 तर धाराशिव इथं 39.9° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जीरामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो आता जाणून घेऊयात आमच्या
4: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: तर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

बहू आले बहू गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

श्रोते हो, सायंकाळी 6:30 स्वयंसिद्ध या सखीमैत्रिणींच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका. या कार्यक्रमात महिला रुग्णालय इथं परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रिबेका आनंद भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत.

सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये प्रथम ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी उथमी तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी झुंबरलाल बोंदर यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं याअंतर्गत स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयीच्या माहितीचा भाग 12 तज्ज्ञ डॉक्टर आहेत मयूर देशमुख. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी सायंकाळी 7:30. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप तुम्ही कधी सुरू करू शकता, किमान मर्यादा
1: आहे. पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लाँच झालेली आहे, त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लीड आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लीड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक स्कीम करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील

0: काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमात सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
1: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त आहे, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
0: नक्कीच सर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
1: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
1: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
0: बरोबर आहे सर, आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
1: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
1: आम्ही आत्ता काय करतोय की जसं

0: एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

0: अनुराधा पौडवाले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अरुण पौडवाले यांनी. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं, आणि स्वर होता अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांचा. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो, सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहात दिव्य स्वातंत्र्य भारताचे. या मालिकेमध्ये शूरसेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आहे अंजाना अंजानी या चित्रपटातलं. स्वर आहे शेखर रावजियन यांनी कॅरोलिसा मोंटेरियो यांचा. अमिताभ भट्टाचार्य आणि अन्विता दत्त यांच्या गीताला संगीत आहे विशाल शेखर यांचं.

0: जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि कुमार साणू यांचा. चित्रपट होता सिलसिला है प्यार का.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

अलका याज्ञिक यांनी गायलेलं राज चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
2: पेट्रोल डिझेल का उपयोग कम.

0: पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टालें।
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील। तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे। ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती। तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला। कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या। इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। इराण आणि अमेरिका यांच्या

0: युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: लेस्ली लुईस यांच्या स्वरात संजय चुरमुरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होता सतीशचंद्र मोरे यांचं.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी

0: लेस्ली लुईस आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संजय चुरमुरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सतीशचंद्र मोरे यांनी. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. यामध्ये संजय चुरमुरे यांची काही गीतं आपण ऐकत आहात जी सतीशचंद्र मोरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात संजय चुरमुरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सतीशचंद्र मोरे यांनी. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो, सकाळी 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे या मालिकेमध्ये शूर सेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

स्वयंसिद्धा या सखीमैत्रिणींच्या कार्यक्रमात सायंकाळी 6:30 आणि जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय इथं परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रिबेका आनंद भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात.

0: Вивід...
1: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजत आहेत. दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
4: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
3: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
4: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
3: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
5: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
6: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आज ऐकूया शूर सेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. देशासाठी झुंजले संकटांना न घाबरले, देशासाठी झुंजले संकटांना न घाबरले, स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी प्राणही त्यांनी अर्पिले. अशा क्रांतीवीरांच्या त्यागाला कोटी कोटी प्रणाम. त्यांच्यामुळेच उंचावला भारत मातेचा मान.

रसिका हो, प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. मात्र ते प्रेम जीवापाड असलं पाहिजे, मनाच्या गाभ्यातून पाझरलं पाहिजे. याची असंख्य उदाहरणं असंख्य क्षेत्रात या भारतवर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रेमात भक्ती, माया, त्याग, आपुलकी आणि संघर्ष देखील, सगळं जीवापलीकडचं, कशाचीही पर्वा न करणारं. अगदी तसंच या मायभूमीच्या रक्षणार्थ इंग्रजांविरुद्ध क्रांतीवीरांनी स्वतःच्या जीवनाची धूळधाण करून घेतली. श्रोते हो, त्याग, समर्पण, तळमळ, शौर्यगाथा, बलिदान, निस्सीम सेवावृत्ती याची पावलागणिक उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या पानापानातून पाहायला मिळतील. अशा उदाहरणांनीच भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास अजरामर करून ठेवला आहे. या लढ्यातील वीरमरणाच्या शौर्यगाथा आजवर आपण जितक्या ऐकल्या त्याच्यापेक्षा वेगळी गाथा आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. आजची क्रांतीवीरांगना आहे शूर सेनापती कुईली. श्रोते हो, कदाचितच हे नाव तुमच्या कानावर आलं असेल. तामिळनाडूच्या शिवगंगा राज्याची राणी वेलूची

महिला फलटणीची सेनापती. जन्मजात वारसा हक्कानं ही वस्त्र परिधान करणारी ही कोणी वारसकन्या नव्हती बरं का, तर ती त्याच राज्यातल्या एका शेतकऱ्याची धाडसी मुलगी. शेताचं राखण करताना जंगली श्वापदाच्या हल्ल्यात आई वडिलांचं छत्र हरवलेल्या या कन्येनं आपल्या शेताचंच नव्हे तर जवळपास 10 वर्ष शिवगंगा राज्याचं देखील रक्षण केलं. श्रोते हो, शिवगंगा राज्याच्या राजाचे अकाली निधन झाल्यानंतर राणीनं राज्याची जबाबदारी सांभाळली. तिच्या महिला फलटणीत कुईली दाखल झाली आणि आपल्या स्वकर्तृत्वावर थोड्याच दिवसात ती सेनापती देखील झाली. शिवगंगा संस्थानाचा घास घेण्यासाठी इंग्रज टपूनच बसलेले होते, मात्र कुईलीनं राज्याच्या सीमाभागाचा असा काही बंदोबस्त ठेवला की सलग 10 वर्ष प्रयत्न करून देखील इंग्रजांना हे राज्य हस्तगत करता आलं नाही. श्रोते हो, यांच्याविषयी माहिती आपण ऐकूच यात, पण त्यापूर्वी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत.

देशभक्तीपर गीतानंतर कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रसिक हो, यानंतर ऐकूयात. वर्ष होतं 1780 चिडून इंग्रजांनी या राज्यावर हल्ला केला. त्यासाठी अधिकची कुमक तोफखाना दारुगोळा मागवला गेला. प्रचंड तयारीनिशी इंग्रज तयार झाले. राणी, सेनापती कुईली आणि इतर काही जणांनी मिळून

आणि इतर काही जणांनी मिळून एक धाडसी योजना आखली. त्यानुसार हाती दिवट्या घेतलेल्या स्त्री फलटणीला रात्रीच्या वेळी इंग्रजी फौजेला चकवा देण्यासाठी भलत्याच बाजूला पाठवलं गेलं. आपल्यावर हमला होतोय या भ्रमात सारी इंग्रज फौज तिकडं रवाना झाली. आणि तेव्हा कुईलीनं स्वतःच्या वस्त्रास भरपूर तेलतूप लावून इंग्रजी दारुगोळ्याचं कोठार गाठलं. प्रचंड दारुगोळ्यानं हे कोठार भरलेलं होतं. यामध्ये गेल्यावर या शूर रणरागिणीनं स्वतःच पेटवून घेतलं. श्रोते हो, एका क्षणात दारुगोळ्यानं पेट घेऊन भयंकर अग्नितांडव मातला. झाल्या प्रकारानं गर्भगळीत होऊन इंग्रजांना माघार घेण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. मातीच्या रक्षणार्थ शूर सेनापती मात्र जळून कोळसा झाली.

0: श्रोते हो,
1: अशा या कणखर मनाशा क्रांतीवीरांच्या स्फूर्ती देवतेस कोटी कोटी नमन करून
0: मी सुषमा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये. भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता।
1: दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

0: दिव्य स्वातंत्र्य भारताचे, यामध्ये शूरसेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

श्रोतेहो सायंकाळी 6:30 आणि सखी मैत्रिणींसाठी स्वयंसिद्ध हा कार्यक्रम. आज यामध्ये आपण ऐकणार आहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय इथं परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रिबेका आनंद भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सामना चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोगे यांची रचना. स्वर आहे दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांचा. चित्रपट आहे चौकट राजा.

0: आली आली आली वो भागा बाई
1: आली आली वो भागा बाई आली आली वो भागा बाई।
2: राम कदम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाई मी भोळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। संगीत होतं राम कदम यांचं। आपण एकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

अनेक दो ब्यान एका वो भी घटावर अनलीर अनलीर अनलीर।

0: पेट कोट झाली तुमची दिल कुठे दिला
1: भेट कुठे झाली तुमची दिल कुठे दिला
0: नजर चला जरा खेळ कुठे

आणि धोब्याचा धंदा लाडी गोडीन जोडीन कराया जमल का सांग धोब्याचा धंदा लाडी गोडीन जोडीन कराया जमल का मोटर वाली तू ग बंगले वाली ए मोटर वाली तू ग बंगले वाली गरीबाची झोप

0: उत्तरा केळकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता केशव यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती विश्वनाथ मोरे यांनी. चित्रपट होता विश्वास. गीतांजली कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. चित्रपट आहे चिमण्यांची शाळा.
1: माकडाचा दवाखाना, लाकडाच्या बखालीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोटं म्हणा तिथे येती रोगी नाना. माकडाचा हात डोक्यात हॅट, पायात जर, तोंडात शिगार. एक आली काळीबाई, एक आली काळीबाई, तिचं नाव कोकळाताई. तिचा बिळला गळा बारीक बारीक होतो का? माकड म्हणाल धीर धरा, माकड म्हणाल धीर धरा, जरा थोडा आ करा. कोकिळीन केला आ, माकड म्हणाले पा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडाने चोच घेतली पाहून, बरं का, एक काजवा चिमटीत घेऊन माकडाने चोच घेतली पाहून काय म्हणाली कोकिळा? माकड म्हणाले गंड मारा टॉन्सिल, तुम टॉन्सिल. चार महिने गाऊ नका, चार महिने गाऊ नका, पुन्हा तान्हा जाऊ नका, आंब्याचा मोहर खाऊ नका, थोडा तरी विसावा ध्यान बारा कॅरा आणून द्या. बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि बंबे दि झाला. झाला खोकला अडचं चुली पुढ म्हणू तरी झाल्या दवाखाना झाल्या. माकड म्हणाला या ताई बसा अशा शेजारी, बोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी? म्हणू म्हणाली पैकी बुवा यांच्यासाठी दवा हवा. काय झालंय भोगोवाला? म्हणू म्हणाली खोकला. आपण म्हणाल ताई ना भंगा तुमच्या यजमाना, दूध दही पिऊ नका, उंदीर बिंदीर खाऊ नका, अडगळे जाऊ नका, गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळून घ्या. बंबे रे बंबे बम.

मर आला मखार वाला त्या रोग्याला डॉक्टर भ्याला रोग्याने घेतली काठी खाल्ली केली पाठी रोगी मात्र राहिला मागणाला उत्तर येईना.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चोराच्या मनात चांदणे या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, सायंकाळी 7:30 शेतकरी बहिणींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये प्रथम आपण ऐकणार आहात ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी उतमे तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी झुंबरलाल बोंदर यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयीच्या माहितीचा भाग 12 तज्ज्ञ डॉक्टर आहेत मयूर देशमुख. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी सायंकाळी 7:30

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती विलास आडकर यांनी.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांचा.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

रामदास कामत यांनी गायलेलं हे बंध रेशमाची या नाटकातलं शांता शेळके यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

जगदीश सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली रईस खैराबादी यांची रचना आपण ऐकली. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली बाब बोरकर यांची रचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 झाले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, आपल्या निरोगी जीवनासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम या गोष्टींचं महत्व अधोरेखित होतं. पण योग्य काळजी घेऊनही कधीतरी आजारपणाला सामोरं जावं लागतं आणि डॉक्टर, नर्स यांच्या सूचनांचं योग्य रीतीनं पालन करून औषध उपचारांनी आपण आपलं जीवन पूर्वपदावर आणतो खरं. पण त्यानंतर डॉक्टर, नर्स यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाची खचितच आपण नोंद ठेवतो. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. परिचारिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हा दिवस जगभर संबोधला जातो.

मंडळी, फ्लोरेन्स नायटिंगेल यांनी युद्धाच्या काळात जखमी सैनिकांची सेवा सुरू केली, म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस परिचारिका दिन म्हणून संबोधला जातो. 1965 साली आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन संबोधण्यास सुरुवात केली.

श्रोते हो, रामराज्य, बैजू वावरा, गुंज उठी शहनाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती, पटकथा लेखन, दिग्दर्शन अशा सर्वच भूमिका बजावणारे लेखक दिग्दर्शक विजय भट. त्यांनी प्रकाश पिक्चर्स या नावाची संस्था स्थापन केली आणि मीनाकुमारी सोबतच अनेक कलाकारांना संधीही दिली. विजय भट यांनी दिग्दर्शित केलेला रामराज्य हा एकमेव चित्रपट आहे जो महात्मा गांधी यांनी पाहिला होता. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये भरत मिलाप, बैजू बावरा, हरियाली और रास्ता, हिमालय की गोदमी यांचा समावेश होतो. आज या निर्माता दिग्दर्शकाचा जन्मदिवस. ऐकूया त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातील काही गीतं.

बैजू बावरा चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मजडनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोला म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झालीयस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडी छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय. हा पण सुखदा,

0: थांब थांब थांब, एक एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा, कुठे घेतलीस? म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
1: नाही, तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीयेस.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यु मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण, फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा, एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
1: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का
1: हा
0: दिवस?
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशात ना आलेला फॅड आहे.
0: पण आई एकच. हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही, म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं

0: घरी करतेस ना हे फॉल बिल लावणं वगैरे?
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
0: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडमजी?
1: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
0: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
1: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
0: हो, आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे, गरम आहे गरम. असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये,
1: हा,
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
0: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा, काय मस्त चिरडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
1: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसतेस. टवका?
1: अग ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
0: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
1: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
1: शर्वरी हे बघ, तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा, कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
1: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे
1: वगैरे. रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
1: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येत.
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वाप

0: वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर.
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडते.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता.

0: माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांशी मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
1: जमावच लागेल. म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो, तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता, कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच. आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोबाई मुक्ताई.
1: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं. मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरव आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना. पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली?
0: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाही, सांगून टाक.
1: प्रकरण वगैरे काही नाही ग. वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या 2 पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
0: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
1: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अग ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
0: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
1: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
2: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना.
1: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
2: येस.
0: सुखदा सुखदा, अगं नको ना एवढं इमोशनल बोलूस. अगं आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
1: अरे बापरे
2: दादा, आता कोण इमोशनल होतंय हा.
1: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
0: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
2: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
0: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
1: थांबा दोघेही, तुम्ही पुन्हा

0: होणार का रे, कुणीतरी एकाने गप्प बसा
1: गप्प बसायला
2: सांगा,
0: अगदी देवासारखं बसा शांत
2: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
2: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
2: अरे नाही,
0: थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार, श्रोते हो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर,
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा आम्ही डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचंय. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
0: इथे जबाबदारी एक वाढली,
1: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
0: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
1: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच

0: अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकनं मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या

0: स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट सतर्क असायला पाहिजे कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही सॅम्पल्स बरोबर गेले की नाही ही तितकीच जबाबदारी कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही.
1: जीवाशी खेळ
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड त्याबद्दल काय सांगाल. इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाहीतर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन बसतं.
1: अगदी खरं. ऑपरेशन थिएटर असेल आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशंट हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्डमध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून

0: घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं नाही तर.
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाहीये पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी, डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक.

0: आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही ह्याच्यातून लोक आलेली असतात, भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचे ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट चार दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून, मग 15 दिवसाच्या असल्या ती 15

0: दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर,
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटी मध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं, किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो, तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट सुशिक्षित आहे, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे. किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं, ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो, किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या, अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, मला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात, की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोते आत्ताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पाठिंबा देण्याच्या तयारीत आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAEमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदार

0: तयारीत आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई दुपारचे 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या आहेत. प्रकाशवाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
2: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबई

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026

परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ

0: पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण, सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:10:20 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आजच्या सांजकालीन प्रसारण सभेत मी आहे आपल्यासोबत सुवर्णमाला कांबळे. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोला और शबनम या चित्रपटातील गीत.

श्रुतीहोश शिवला और शबनम या चित्रपटासाठी अंजान यांचं गाणं आता आपण ऐकलं. कविता कृष्णमूर्ती आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं बप्पी लहरी यांचं. कार्यक्रमात आता समीर यांची रचना आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनामध्ये ऐकूयात. स्वर आहे कुमार सानू आणि पौर्णिमा यांचा, तर चित्रपट बोल राधा बोल.

श्रोते हो प्रेम कैदी या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. एस पी बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता कुर्बान या चित्रपटातील गीत ऐकूयात. अभिजित आणि सारिका कपूर यांच्या आवाजामध्ये समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी.

श्रुते हो कुर्बान या चित्रपटातील गीत आता पण ऐकलत. गीतगुंजन या कार्यक्रमात आता शेवटे कुयात खिलाडी या चित्रपटासाठी देव कोहली यांची रचना, आशा भोसले आणि अभिजित यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे जतीन ललित यांचं.

श्रोते हो, खिलाडी या चित्रपटातील या गीतासोबतच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. सुरुवातीला युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवू न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे. आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे.

त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात, त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही, काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवतं.

दाखवत असतं. कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा, पण स्वतःला हरवू नका. स्वप्न पहा, पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा, पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य हे स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.

श्रोतेहो, रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. 10 वाजता कार्यक्रम मराठी पत्रगीत. श्रोतेहो, हे होते या सभेचे कार्यक्रम. आता ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार दिनांक 13 मे 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल.

अजून 40 मिनिटांनी कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार याविषयी माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रोजी शोल्डर याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर आहेत अतुल ढेपे. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात घरगुती सौरऊर्जा उपकरण आणि आपण लेखन आणि निवेदन आहे धनंजय मुदगुलकर यांचं. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:55.

श्रोत्यांनो, सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40. सकाळी 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10 कार्यक्रम संत सांगाती, यामध्ये संत एकनाथ महाराज आणि त्यांची साहित्य संपदा याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. सकाळी 11 कार्यक्रम सुगम संगीत. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5 कार्यक्रम गीतगुंजन. युवावाणी हा कार्यक्रम 5:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल.

श्रोतेहो, सायंकाळी 6:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग झिंझोटी, 6:30 घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल, 7:30 घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. यामध्ये वाढते तापमान आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं हे सदर, यामध्ये स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहितीचा भाग 13, तज्ज्ञ डॉक्टर आहेत मयूर देशमुख. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये विठ्ठल महिला भजनी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग आम्ही प्रसारित करू. 9 ते 10 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आणि श्रोतेहो उद्या रात्री 10 कार्यक्रम हिंदी पत्रगीत. याव्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मैफिले गझल हा कार्यक्रम. ऐकूयात गुलाम अली यांनी गायलेली फरहत शहजाद यांची गझल.

श्रुती हो गुलाम अली यांनी गायलेली गझल आता आपण ऐकलीत. मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

श्रुती हो मुकेश यांनी गायलेली गझल आता आपण ऐकलीत. याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: श्रोतेहो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे हे प्रसारण. सायंकाळचे 6:30 होत आहेत. स्वयंसिद्ध हा महिलांसाठी कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
5: बोला.
4: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
5: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
4: पण हे होईल कसं?
5: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
5: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
4: बस
5: बस,
4: समजलं.
5: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय येथील परिसेविका या पदावर कार्यरत असलेल्या रिबेका आनंदे भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
8: नमस्कार मैत्रिणींनो, सायंकाळी प्रसारित होणाऱ्या खास महिलांसाठीच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि सर्व मैत्रिणींचं मनस्वी स्वागत. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी वैशाली.

0: मानलं जातं। डॉक्टरांच्या उपचारांना यशस्वी करण्याच्या कार्यात परिचारिका यांची भूमिकाही अत्यंत महत्वाची असते। फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो। यांनी परिचारिका क्षेत्राला एक नवं स्वरूप प्राप्त करून दिलं। युद्ध काळात त्यांनी जखमी सैनिकांची निस्वार्थपणे सेवा केली। त्यांच्या या सेवेमुळे परिचारिका व्यवसायाला समाजात अगदी सन्मानाचं स्थान प्राप्त झालं। जागतिक परिचारिका हा दिन आपण परिचारिकांचा सेवाभावी त्याग आणि त्यांच्या समर्पणाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतो। आणि मैत्रिणींनो, याच अनुषंगाने आज आपण स्वयंसिद्धा या कार्यक्रमात एका आदर्श परिचारिकेसोबत चर्चा करणार आहोत, त्यांच्या कार्यासंबंधी बातचीत करणार आहोत। आणि यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित आहेत रेबिका आनंद भंडारे या मॅडम। या मागील 29 वर्षापासून परिचारिका म्हणून कार्यरत आहेत। मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व मैत्रिणींच्या आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप स्वागत।
1: धन्यवाद मॅडम।
0: मॅडम, आपण तुमच्या कार्याविषयी किंवा तुम्ही आजपर्यंत जे सेवाभावी वृत्तीने कार्य केलं आहे त्या तुमच्या अनुभवांविषयी तर चर्चा करणारच आहोत, पण यापूर्वी तुमचा थोडक्यात परिचय काय सांगाल?
1: माझे नाव आहे रेबिका आनंद भंडारे। 1997 मध्ये मला पहिली पोस्टिंग धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून भेटली। त्यानंतर मी वाशीमध्ये थोडे दिवस काम केले, परंडामध्ये काम केलं, त्याच्यानंतर प्रमोशनमध्ये इन्चार्ज सिस्टर म्हणून माझी पोस्टिंग स्त्री रुग्णालय धाराशिव येथे झाली। 6 झालं मी इथं सेवा करत आहे।
0: परिचारिका म्हणून आरोग्य क्षेत्रात येण्यामागची तुमची प्रेरणा काय होती?
1: नर्सिंग बद्दलची थोडी थोडी माहिती होती मावशीकडून, चुलत बहिणीकडून, त्यामुळे त्यांचं पण होतं की तू नर्सिंगच केलं पाहिजे आणि माझी पण इच्छा होती की नर्सिंगमध्येच मी क्षेत्र माझं निवडावं। त्यामुळे मी 12वी पास झाल्यानंतर सोलापूर मेडिकल कॉलेज इथं माझं JNM ऍडमिशन माझं झालं।
0: बर।
1: आणि 3 मी ट्रेनिंग तिथे केलं। आणि नर्सिंग बद्दलची लहानपणापासूनची उत्सुकता होती, त्या ड्रेस बद्दलचं आकर्षण होतं, अट्रॅक्शन होतं आणि सेवाभावी वृत्ती तर आधीपासून होती, त्याच्यामुळे आपण चांगली सेवा करू शकतो हा कॉन्फिडन्स होता, त्यामुळे हे क्षेत्र मी निवडलं।
0: मॅडम, रुग्णांची काळजी घेताना सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतात किंवा परिचारिका म्हणून तुमची भूमिका काय असते?
1: रुग्णांची काळजी घेताना त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इमर्जन्सी कंडिशन मध्ये रुग्णांची स्थिती पाहून त्यांचे प्राण वाचवण्याकरता नर्सची महत्वाची भूमिका असते। त्याच्यामध्ये रॅपिड असेसमेंट म्हणजे ट्रायजिंग करणं, पेशंटची जी स्थिती आहे त्यानुसार त्यांना ट्रायजिंग करून त्यांच्यावर उपचार करणे ही महत्वाची जबाबदारी। त्यात पुन्हा रुग्णाला IV लाईन सेट करणे, त्यांना डॉक्टरांच्या ऑर्डरनुसार औषधोपचार करणे, मेडिसिन देणे, रुग्णांची मॉनिटरिंग जसं की पल्स आहे, BP आहे, त्याच्यानंतर SPO2 आहे, टेम्परेचर आहे, या सगळ्या गोष्टी करणे। आणि डॉक्टर जेव्हा रुग्णांच्यावर उपचार करत असतात, ऑपरेशन करत असतात, इंट्युबेशन करत असतात, त्यावेळी त्यांना मदत करणे, ही सगळी परिचारिकेची महत्वाची जबाबदारी। त्यानंतर रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अगदी तणावपूर्ण परिस्थितीमध्ये असतात, घाबरलेल्या परिस्थितीमध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांना तो मानसिक आधार देणे, त्यांच्या आजाराबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन करणे ही देखील नर्सची महत्वाची जबाबदारी आहे। तसेच रुग्णाची कंडिशन जी आहे ती वेळोवेळी डॉक्टरांना अपडेट करणे, जेणेकरून त्यांच्यावर अधिक आणि अधिक चांगले उपचार करून रुग्णाला त्याच्यातून आराम कसा मिळाला जाईल ही परिचारिकेची महत्वाची जबाबदारी आहे। आणि इमर्जन्सीमध्ये फर्स्ट एड रिस्पॉन्डर म्हणून नर्स म्हणून ही काम करत असते।
0: बर। कारण परिचारिका या 24 त्यांची सेवा ही उपलब्ध असते, त्यामुळे प्रत्येक वेळी डॉक्टर हजरच असतील असं नसतं, तो पहिल्यांदा मानसिक आधार देणं आणि उपचाराला सुरुवात करणं। मॅडम, डॉक्टर्स आणि नर्स यांच्यामधील समन्वय कसा असतो याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल?
1: डॉक्टरांनी नर्स रुग्णांना जे क्वालिटी केअर देतो आपण, ते क्वालिटी केअर देण्यासाठी हे टीमवर्क म्हणून खूप चांगलं असणं हे आवश्यक आहे। त्यामुळं त्याचा फायदा रुग्णाला लवकर ट्रीटमेंट देण्यासाठी, आराम मिळण्यासाठी, उपचाराचा दर्जा सुधारण्यासाठी याचा फायदा नक्कीच होऊ शकतो। डॉक्टर आणि नर्सेस या आरोग्य सेवेचा बॅकबोन आहे, आरोग्य सेवेचा कणा आहे।
0: नक्कीच।
1: त्याचप्रकारे आमचे जे वरिष्ठ आहेत अधिकारी, माननीय डीन सर, चव्हाण सर, ACS सर, डॉक्टर लाकाळ सर, तसेच CS सर, चाकूरकर सर, आमचे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरोदे मॅडम आणि आमच्या मेटर मॅडम श्रीमती गोरे मॅडम, पल्लवी चव्हाण मॅडम, यांचं आम्हाला वारंवार वरिष्ठांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, आपलं रिस्पेक्ट कसा ठेवायचा याबद्दल सारखंच मार्गदर्शन असतं। आणि वरिष्ठ देखील आमच्या प्रत्येक कामाची दखल घेतात, आम्हाला प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन त्यांचं नेहमीच आम्हाला असतं आणि चांगलं जे काम करतो आपण त्याबद्दल ते प्रशस्तीपत्रक देतात आणि नेहमीच आमच्यावर कौतुकाची थाप त्यांची असतेच। त्याबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे देखील आभार मानू इच्छिते।
0: बरं,

मैत्रिणीनो, आज 12 मे अर्थातच जागतिक परिचारिका दिन. मैत्रिणीनो, परिचारिका ही केवळ एक औषध देणारी व्यक्ती नसते, तर ती रुग्णांना मानसिक आधार देणारी, त्यांना संकट समयी धीर देणारी एक सेवाभावी मूर्ती असते. म्हणूनच परिचारिका यांना आरोग्य व्यवस्थेचा कणा असंही

0: रुग्णसेवेमध्ये परिचारिका या डॉक्टर्सचा उजवा हात असतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग त्यांच्याकडून तुम्हाला वेळोवेळी गायडन्स मिळणं हे डॉक्टर्स आणि नर्स मधला किंवा हा जो समन्वय आहे तो रुग्णांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. मॅडम, तुम्ही आता बोलता बोलता असंही म्हणालात की आरोग्य सेवेचा कणा म्हणजे परिचारिका असतात. एका नर्समध्ये कोणत्या कौशल्याची अधिक गरज असायला हवी असं तुम्हाला वाटतं?
1: हो, नक्कीच नर्सिंगमध्ये कौशल्याला खूप महत्व आहे. नर्स हा एक पेशा नसून रुग्णसेवा करण्याचे पवित्र काम आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे नर्सच्या अंगी कम्पॅशन म्हणजे कळवळा, रुग्णांची दुःख त्रास समजून घेऊन प्रेमाने त्यांच्यासोबत वागणे, दयाळूपणा पाहिजे तिच्या अंगी, करुणा संयम पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कौशल्य तिच्या अंगी पाहिजे. डॉक्टर म्हणा, इतर सहकारी जे आहेत, रुग्ण आहेत, रुग्णांचे नातेवाईक आहेत, यांच्याशी संवाद करण्यासाठी स्पष्टपणे आणि त्यांना समजेल असं प्रभावीपणे आपलं बोलणं असलं पाहिजे. रुग्ण सेवा देत असताना एखादा निर्णय घेण्याची जर वेळ आली तर डिसिजन मेकिंग क्षमता तिच्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर रुग्णाची लक्षणं, काही बदल आहेत, तपासणी रिपोर्टमध्ये काही वेगळंपण आहे, कमी जास्त आहे, हे सगळं बारीक अगदी कीन ऑब्झर्वेशन तिच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लिनिकल स्किल्समध्ये नर्सच्या अंगी रुग्णाला देण्यात येणारे सलाईन म्हणा, इंजेक्शन्स म्हणा, किंवा एखादं प्रोसिजर करायचं आहे ते कौशल्यपूर्ण रीतीने तिला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट तिच्या अंगी असलं पाहिजे. अनेक रुग्णांची काळजी एकाच वेळी करत असताना कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे तिच्या अंगी ते टाइम मॅनेजमेंटची स्किल असणं गरजेचं आहे. आणि नर्सच्या अंगी प्रामाणिकपणा आणि डेडिकेशन पाहिजे. ते जर असेल तर ती अगदी पेशंटची सेवा करत असताना मनोभावे सेवा करेल आणि रुग्णाचा जो त्रास आहे कमी करण्यासाठी, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.
0: बर, नक्कीच मॅडम. नर्स होणं ही फक्त एक डिग्री मिळवणं नसतं तर त्यामागं एक सेवाभावी वृत्ती असणं, रुग्णांच्या प्रती आपलेपणाची भावना असणं हे खूप महत्वाचं असतं असं तुम्ही सांगताय. मॅडम, तुम्ही आत्ताच असं म्हणलात की परिचारिकेमध्ये एक कौशल्य असंही असायला पाहिजे की वेळेचं भान ठेवून निर्णय घेता यायला पाहिजेत. मग आपत्कालीन परिस्थितीमध्ये परिचारिकेची भूमिका काय असायला हवी?
1: हो, नक्कीच. जर समजा एखादा रुग्ण आला, तो गंभीर अवस्थेमध्ये आहे, तर आपल्याला लगेचच निर्णय घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार करणे, त्याच्यानंतर त्या पेशंटची कंडिशन डॉक्टरना कळवणे आणि पेशंटसाठी लागणारं सलाईन चालू करणे, इंजेक्शन देणं, जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत ते देणे, तपासणी करून घेणे, पेशंटला लागणारं ऑक्सिजन म्हणा, सक्शन, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करणे, म्हणजे इमर्जन्सी पेशंटची कंडिशन बघून जी ट्रीटमेंट आपण नर्स म्हणून जबाबदारीने देऊ शकतो ते सर्व करणे आणि रुग्णाचा जीव वाचवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करणे.
0: मॅडम, परिचारिका या भूमिकेमध्ये तुम्ही आहात, पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही एक गृहिणी असता, मग या सगळ्या जबाबदाऱ्या आणि रुग्णसेवा या दोन्ही कामांमध्ये तुम्ही संतुलन कसं साधता किंवा या सगळ्या कामांचं नियोजन कसं करता?
1: घर आणि नोकरी जर म्हणता तर नर्सिंग क्षेत्रामध्येच हे आमच्या नाईट ड्युटी पण असतात. शिफ्ट ड्युटी म्हणजे मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट ड्युटी असतात. जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा त्यांना सोडून घरी ड्युटीला येणं थोडस मानसिक वेदना होतो, त्रास होतो, पण आपल्याला तो सेवा भावी वृत्ती म्हणा किंवा आपली नोकरी आहे म्हणून तो त्याग थोडासा करावा लागतो. घरातील सगळ्यांची काळजी घेणे, जरी आपण ड्युटीला कामावर आलो, हॉस्पिटलमध्ये ड्युटीला आलो, इथला जो ताणतणाव असेल किंवा एखादी ड्युटी शेड्यूलमध्ये बिझी गेली किंवा काय असेल तर त्याचा परिणाम घरातल्या परिस्थितीमध्ये न होता घरातील वातावरण आनंदी ठेवणे, घरातील सर्व लोकांची लहान बालकापासून ते वृद्धापर्यंतची काळजी घेणे ही महत्वाची जबाबदारी आम्ही घरी पार पाडत असतो. तसेच पेंडेमिक कोविडमध्ये नाही का, इथं ड्युटीवरून गेल्यानंतर पुन्हा घरातल्या लोकांना आपल्यापासून इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेऊन त्या सगळ्या गोष्टी आम्ही जबाबदारीने पार पाडतो.
0: रुग्णालयातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो काळ खूप आव्हानाचा होता कारण दोन्ही भूमिका पार पाडायची.
1: नक्कीच नक्कीच. आणि प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह केअर देणे हे कसं, नर्स असल्यामुळे थोडीशी जबाबदारी अधिक सोपी होते. फॅमिली सपोर्ट जर खूप चांगला असेल तर मग अजून आपण चांगल्या प्रकारे नोकरी बजावू शकतो. आणि त्यातून मला तीन मुली आहेत, त्यातल्या माझ्या दोन्ही मुली, त्यांचं पण बीएससी नर्सिंग झालेलं आहे, त्या देखील नर्सच आहेत, त्या जॉब करतात. समजूतदारीचं सगळ्यांच्याकडे वातावरण आणि फॅमिली सपोर्ट हा चांगलाच मिळतो, त्याच्यामुळे नोकरी करण्यासाठी काही अडचण नाही.
0: तुमचा आजपर्यंतचा हा जो सेवाकाल आहे तर याचे संस्कार आपसुकच तुमच्या मुलींवर पडले आहेत आणि त्या देखील याच मार्गाने तुमच्या पावलावर पाऊल टाकताहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. मॅडम, रुग्णालय म्हणलं की रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छताही तितकीच महत्वाची असते, तर या स्वच्छतेच्या संदर्भात तुम्ही रुग्णालयात येणारे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक यांना काय आवाहन कराल, यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असतात?

0: नक्कीच. रुग्णालय म्हटलं की एक रुग्णासोबत कमीत कमी त्यांचे नातेवाईक दोघं चौघं असे असतातच, आणि त्यातल्या त्यात डिलिव्हरीची पेशंट म्हटलं की थोडेसे जास्त सेन्सिटिव्ह विषय असतो,
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे नातेवाईक हे थोडेसे जास्तच असतात,
1: गर्दी करतात.
0: गर्दी करतात. आणि हॉस्पिटल 60 बेडचं असल्यामुळं आमच्याकडे अजून ती गर्दी जास्त दिसून येते. तर मग नातेवाईकांना आम्ही दररोज सकाळी जेव्हा स्वच्छतेचं टाइम टेबल असतं तेव्हा नातेवाईकांना बाहेर काढून झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही स्वच्छतेची शपथ म्हणून घेतो
1: बरं,
0: की रुग्णालय आपलंच आहे, हे स्वच्छ कसं ठेवलं पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही कसा होतो याचं
1: बरं.
0: महत्व समजून सांगतो. त्याप्रमाणे ते आम्हाला सपोर्ट करतात की बरोबर आहे, जर आपण आपली स्वच्छता घरापासून जर सुरुवात केली आणि हॉस्पिटलमध्ये जर आपलं घर आहे म्हणून आपण जर तसं वागलो तर नक्कीच त्याचा फायदा पेशंटला होतो. आणि लहान बालकं आहेत, जे लहान बालकं की त्याला इन्फेक्शन लगेचच होतं ते होऊ शकणार नाही ना, त्यामुळं नातेवाईकांनी गर्दी कमी करायची, भेटायला येण्याचं टाइम टेबल त्यांनी पाळायला पाहिजे, एका पेशंटकडे एकच नातेवाईक असायला पाहिजे, जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही बोलूनच घेत असतो. त्याच्यामुळं श्रमदान करताना आम्ही त्यांची मदत घेत असतो आठवड्यातून महिन्यातून दोनदा, म्हणजे रुग्णाचे नातेवाईक त्यांना सोबत घेऊन आम्ही परिसराची स्वच्छता, इव्हन झाडं पण आम्ही त्यांच्याकडे लावून घेतो.
1: बरं,
0: हा,
1: हा जो तुम्ही उपक्रम राबवता, तर यामध्ये तुम्हाला सपोर्ट कसा मिळतो त्यांचा?
0: नातेवाईक जे बाहेरून आलेले असतात ते अगदी आनंदी होतात ना की बाबा आमच्या पेशंटचं चांगलं झालं, डिलिव्हरी सुखरूप झाली, बाळबाळांतीन चांगली आहे, मग तुम्हाला काय पाहिजे का असं विचारल्यानंतर मग आम्हाला कसं हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टीची पूर्तता होतेच,
1: असतेच.
0: मग तुमच्या जर इच्छा असेल तर हे समोरचं परिसर आपण गार्डन केलेलं आहे तर तुम्ही झाडं वगैरे देऊ शकतात आणि
1: बरं.
0: तुमच्या हाताने आपण लावू एक पेड नारिकेनम, हा मध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी उपक्रम केला होता त्या अंतर्गत आम्ही मग झाडे लावणी सुरू केली. एखाद्यांचा वाढदिवस आहे त्यांनी जर झाडं दिली तर मग ते वृक्षारोपण करणं, त्याचं संगोपन करणं, या गोष्टी आम्ही करत राहतो.
1: छानच. तुमच्या आजपर्यंतच्या 29 वर्षाच्या सेवेमधील एखादा अविस्मरणीय क्षण असा आहे का की जो तुम्ही आमचा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना किंवा मैत्रिणींना सांगाल?
0: नक्कीच मॅडम, इतकी वर्ष सेवा झालेली आहे, चांगले अनुभव आहेत आणि ड्युटी करत असताना काही असे अनुभव आले की पेशंटचा ताण आहे, एक आहे मी एकटी कामाला, कामाचा खूप ताण आहे, पेशंट सिरियस आहे, त्याच्यामध्ये थोडीफार अशी कामाचे करताना होऊन जाते, पण चांगल्या आठवणीमध्ये जितकी पण सेवा केली त्याबद्दलचं कौतुक करून तोंडभर त्यांनी कौतुक करणे, आशीर्वाद देणे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि इकडं मी डिलिव्हरी वॉर्डमध्ये वुमन्स हॉस्पिटलमध्ये मागील 6 वर्षापासून आहे, तर एखादी अडकलेली प्रसूती आहे म्हणा किंवा सिरियस पेशंट आहे मग त्यांचं सगळी अगदी तातडीने त्यांच्या सगळ्या गोष्टी करणे, उपचार त्यांना देणे, डॉक्टरांना इन्फॉर्म करणे, डॉक्टरांच्या मदतीने, बाकी सहकाऱ्यांच्या मदतीने ती प्रसूती नॉर्मल जर झाली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचे जे आशीर्वाद सगळ्यांना ते देतात ते अगदी खूप मनाला भावून जातात. त्याच्यामुळं मी असं समजते की त्यांचे आशीर्वाद म्हणा किंवा आपली सेवाभावी जी वृत्ती आहे त्याचं नक्कीच हे फलित आहे.
1: नक्कीच, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय आहेत. मॅडम, तुमच्या 2 मुली सुद्धा परिचारिका म्हणून कार्यरत आहेत, तर या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या पिढींसाठी या क्षेत्रामध्ये करिअरसाठीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबद्दल तुमचं मत काय?
0: नक्कीच मॅडम, परिचारिका हे अगदी नोबल क्षेत्र आहे. 12वी नंतर आता आधी कसं ANM होतं GNM होतं, आता 12वी नंतर ANM आहे, GNM आहे, BSc नर्सिंग कोर्स आहे, त्याच्यानंतर स्पेशलायझेशनचे कोर्सेस आहेत, तुम्हाला PhD डॉक्टरेट पर्यंत तुम्ही करू शकतात, अब्रॉड मध्ये जाण्याची तुम्हाला संधी आहे आणि एकदा तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला नोकरीही मिळतेच, त्याच्यामुळं करिअरसाठी खूप चांगली संधी आहे नर्सिंग क्षेत्रात. त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की नर्सिंग क्षेत्राकडे तुम्ही म्हणजे दुर्लक्ष न करता चांगली सेवा करण्याची संधी आहे आणि त्याच्यातून जे आपल्याला इन्कम सोर्स आहे तो पण चांगला, अतिशय चांगला मिळतो, त्यामुळं हा करिअरसाठी हे चांगलं क्षेत्र आहे.
1: मॅडम, तुम्ही जे कार्य करता त्याबद्दल तुम्ही छान माहिती सांगत आहात, पण कार्यक्रमात वेळ झाली आहे एक छान असं गाणं ऐकण्याची, तर तुम्हाला कोणतं गाणं आवडेल?
0: मी स्वतःच एक गाणं म्हणून दाख गाण्याचे बोल आहेत. धन्यवाद.

0: प्रभू में।
1: मॅडम, तुमचा आवाजही अगदी गोड आहे। परमेश्वराचे आभार आणि एक सकारात्मक विचार या गाण्यातून प्रकट होतात। मॅडम, या वर्षीची अर्थात 2026 ची नर्सेस थीम काय आहे, याबद्दल तुम्ही काय माहिती सांगा?
0: नर्सेस थीम आहे या वर्षीची अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईव्ह, याचाच अर्थ काय, आमच्या नर्सेस आमचा भविष्यातील आधार। ही थीम नर्सेसच्या सशक्तीकरणावर आणि त्यांना समर्थ करून जीवन वाचवण्याच्या त्यांच्या भूमिकेवर विशेष भर देतो। म्हणजे नर्सेसना केवळ रुग्णांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नव्हे, तर समर्पित, समर्थ, सुरक्षित वातावरणात कार्य करणाऱ्या जीवनरक्षक म्हणून ओळखले जाणे आवश्यक आहे। आमच्या नर्सेस आमचं भविष्यातील आधार। नर्सेस आरोग्यसेवेसाठी केवळ आजच नाही तर भविष्यातही केंद्रीय भूमिका बजावतील। सशक्त नर्सेस जीवन वाचवतात। जर नर्सेसना योग्य संसाधने, सुरक्षित कार्यपरिस्थिती, सन्मान व अधिकार मिळतील तर त्या अधिक परिणामकारक सेवा देऊ शकतील आणि रुग्णांचे जीव वाचवू शकतात।
1: नक्कीच। कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, आपली ही बातचीत आता समारोपाकडे जाते आहे, तर कार्यक्रम ऐकणाऱ्या सखींना तुम्ही जाता जाता काय सांगा?
0: सखींसाठी माझा इतकाच संदेश असेल की त्यांनी स्वतःचं आरोग्य जपायला पाहिजे, कारण ती स्वतः कुटुंबाची प्रमुख असते। ती जर चांगली असेल तर पुढे कुटुंबाची ती काळजी घेऊ शकते। त्याच्यामुळं वेळच्या वेळी जेवण करणं, साधे साधे व्यायाम करणं, त्याच्यानंतर ऋतुमानानुसार जे फळं वगैरे मिळतात त्याचं आहारात सेवन करणं, घरातली स्वच्छता, परिसराची स्वच्छता, या सर्व गोष्टी करणं, या जर केल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण आजारीच पडणार नाही, त्यामुळे हॉस्पिटलकडे जाण्याची वेळच येणार नाही। तर नेहमी आनंदी राहा आणि मजेत राहा, एवढंच मी सांगू इच्छिते।
1: धन्यवाद मॅडम, खूप खूप सुंदर आणि आनंददायी असा संदेश तुम्ही आमच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना, कार्यक्रम ऐकणाऱ्या सखींना दिलात। तुमचा अनमोल वेळ काढून तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या कार्यासंबंधी कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।
0: धन्यवाद मॅडम।

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे, तेव्हा इथेच थांबायला हवं. भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन सखीसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी वैशाली आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोतेहो, महिलांसाठी कार्यक्रम स्वयंसिद्ध आतापण ऐकलात. यामध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय येथील परिसेविका या पदावर कार्यरत असलेल्या रिबेका आनंदे भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आतापण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी

व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगा

0: आंध्रपंत कुशन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेला आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP च्या साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तो साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP च्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP च्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा

लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा. 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला, आणि त्यामध्ये COVID-19 आलं, आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध, या सगळ्या कारणांमुळे हा कर्ज

0: सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
1: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
0: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जनतेम तो 1.7% होता की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI Bill म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला तर शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं तर 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 रुपयाचं डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील.

0: आता अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर, आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही, आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जी एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची, आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण किंवा सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी कधी सकाळी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल, आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते, आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे, आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील, त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. चीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे, त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल, आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे, कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीच्या

0: बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्यामध्ये भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या GDP पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.
2: आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 7:30 झाले आहेत. श्रोते, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
3: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार।
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना।

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: किसानवाणी कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शक 1948 म्हणजेच 12 मे 2026.
3: मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी, संगीतकार आहेत श्रीधर आणि चित्रपट आहे तिखट मिरची घाटावरची. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी, गीतरचना

0: मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी उतमी तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी डॉक्टर झुंबरलाल बोंदर यांची मुलाखत. नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अलीकडे आपल्या मराठवाड्यातील काही भागामध्ये देखील प्रयोगशील शेतकऱ्यांचं प्रमाण वाढतच आहे. नुसती प्रयोगशीलता नव्हे तर विविध प्रकारची फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात अलीकडे होत आहे, त्याची जोपासना होत आहे आणि मार्केटला अनुसरून आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. असेच एक डॉक्टर झुंबरलाल बोंदर सर, ते स्वतः शेतकरी तर आहेतच परंतु पशुधन विकास अधिकारी म्हणून देखील ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते सेवानिवृत्तीनंतर सुद्धा थांबलेले नाहीत तर आपल्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेत आहेत. डॉक्टर झुंबरलाल बोंदर सरांनी कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न देणारं ड्रॅगन फ्रूटची लागवड करून यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवला आहे. तर असेच डॉक्टर झुंबरलाल बोंदर सर आज आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांच्याशीच आज आपण बातचीत करूया. नमस्कार सर.
1: रामराव.
0: मला सुरुवातीला सांगा की सर, आपल्याला किती एकर शेती आहे?
1: 8 एकर.
0: 8 एकर मध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड किती केली?
1: 12 गुंठे.
0: एवढं कमी क्षेत्राचं काय केली?
1: त्यात फायदा होतो का नाही अगोदर प्रयोग करून बघावा म्हणलं. जर फायदा झाला तर क्षेत्र वाढवायचं असा विचार करून तेवढं केलं.
0: आता मला सांगा की तुम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी असं का तुमच्या मनात आलं?
1: कोविडच्या काळात आपल्याला आयात करावं लागत होतं हे फळ आणि मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत की आपल्याला जे काही लागणार आहे ते आपल्या इथंच तयार झालं पाहिजे म्हणून त्यांनी तिकडं गुजरात येथे अनुदान देऊन ड्रॅगन उत्पादन वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग ते मी बातमीवर ऐकल्यानंतर म्हणलं आपण पण ड्रॅगन आणि ते कोविडच्या काळात प्रतिकार शक्ती वाढत्या फळामुळे बरेच एक 4-5 रोगाला ते उपयोगी पडत आणि त्याचा ज्यूस दुधामध्ये हे करून गेलं तर म्हणजे कोविडच्या काळात जे अशक्त होत होती माणसं ते प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्याची गरज जास्त पडत होती. त्या पिरियड मध्ये 400 रुपये किलो होत म्हणून म्हणलं ह्याच्यात भरपूर फायदा आहे. तसंच मायापासारखंच आणखी बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं असेल. आता सध्या 200 रुपये भाव ड्रॅगनला आहे.
0: बरं, आता मला सांगा डॉक्टर बोंदर साहेब की तुम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय तर घेतला परंतु आपल्या भागातलं हवामान या फळझाडासाठी योग्य आहे का असं तुम्ही अभ्यासलं?

0: होतं का काही?
1: ज्यावेळेस त्याची माहिती घेतली, त्यावेळेस निचरा होणारी जमीन, भारी जमीन, त्याच्यामध्ये चांगले येतं आणि त्याला खांब रावं लागतं, त्यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आहे.
0: बर, तर आता मला सांगा की तुम्ही जेव्हा लागवड करण्याचा ड्रॅगन फ्रूट निर्णय घेतला, तर त्याचे जे फांदे असतात त्या कुठून आणल्या?
1: जागजीला एक शेतकरी आहेत, ते पण विकसनशील शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन पण घेतलं आणि त्याने आपल्याला ते करून दिलं.
0: आता ड्रॅगन फ्रूट लागवड करण्यासाठी मग तुम्ही योग्य जमीन कशी निवडली? मग अशी सांगितल्याप्रमाणे
1: माझ्या लक्षात आलं की ही आपले जी जमीन आहे एवढी 10-12 गुंठे, तर ही तर म्हणजे चांगलं कुंपण करता येईल आणि ड्रॅगनला शेळ्या वगैरे खात नाहीत. माझा एक उद्देश होता की त्याच्यामध्ये शेळ्या पण ठेवायच्या आणि ते गवत वगैरे खातील, ते पायाने उकरत नाहीत, काय नाही मेंढर किंवा कोंबड्या त्याच्यामध्ये जमत नाहीत, म्हणून त्याच्यामध्ये शेळ्या करावे 5-10 आणि त्याला तारेचं कुंपण किंवा चेनलिंग जाळी करून ते करावं, ह्या उद्देशाने मी ते केलं होतं.
0: बरं, ड्रॅगन फ्रूट लागवड करण्यापूर्वी तुम्हाला पूर्वतयारी काय काय करावं लागल्या जमिनीचा?
1: जमिनीच्या अगोदर नांगरणी करून मग त्याला 10x7 एक 2 फूट खोलीचे खड्डे करावे लागले आणि मग ते 5 फूट उंचीचे खांबे आणून राहावे लागले सिमेंटची. ते लावल्यानंतर 9 ते 10 महिन्यामध्ये त्या खांब्यापर्यंत ते वेल चढतात, मग त्याला बांधावं लागतं आणि मग 9व्या 10व्या महिन्यामध्ये त्याच्यावर आपल्याला रिंग ठेवावं लागतं. त्याला 4 कप्पे असतात आणि एका खांबाला चारी बाजूने आपल्याला 4 रोपं लावावं लागते.
0: बरं,
1: मग त्याची वेल अशी बांधत वर नेल्यानंतर प्रत्येक कप्प्यातून एक एक झाडाला काढून द्यायचं.
0: आता मला सांगा की मग त्यासाठी खत, पाणी, फवारणी, त्याचं कसं व्यवस्थापन असतं याचं?
1: खत तर भरपूर लागते कारण खादाड पीक आहे.
0: बरं,
1: ह्याला कंपोस्ट खत लागते, ऑर्गेनिक खत लागते आणि शेणखत पण टाकलं. जेवढं खत जास्त टाकाल तेवढं उत्पादन वाढते जास्त.
0: आणि पाण्याची व्यवस्था तुम्ही काय केली होती?
1: उन्हाळ्यातून एखादं जरी पाणी असलं तरी चालतंय, ते काही वाळत नाही निवडून वर्गातलं असल्यामुळे. आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये रिपरिप म्हणजे पाणी भरपूर जरी असलं तरी पण निचरा होणारी जमीन पाहिजे.
0: अच्छा,
1: पाणी साठून राहिलं नाही पाहिजे.
0: बरं, तुम्ही जे हे जमिनीचं क्षेत्र निवडलं, कमी जर निवडलं असलं तरी शेवटी आंतरमशागत करणं गरजेचं असतं. यासाठी काय तुम्ही आंतरमशागत करता?
1: आंतरमशागत 10x7 ते खांबे असल्यामुळं मधून ट्रॅक्टर पण चालते छोट आणि वकरणी रुटर गवत वगैरे आले तर काढून आणि त्याच्यामुळे आपल्याला आंतरपीक पण घेता येते.
0: बरं, आंतरपीक घेतलं का मग तुम्ही?
1: घेतलं, भुईमुंग घेतला, लसूण घेतला, एकदा कोथिंबीर घेतली.
0: बरं, त्याचा परिणाम काय होत नाही ना ह्या झाडांवर?
1: नाही, आपण काय करावं लागतं ते पीक जुलै महिन्यामध्ये फळं येतात, फळं लागायला सुरुवात होते, ते ऑक्टोबर पर्यंत चालते, महिन्याला बहार येतो त्याचा. मग ते बहार संपल्यानंतर आपल्या हिवाळ्यामध्ये ते घ्यायला पाहिजे कारण ह्याचं संपत आहे बहार.
0: अच्छा अच्छा, आता मला सांगा आंतरपीक घेतलं मग तुमचा किमान काही खर्च तरी निघाला का मग त्याच्यामध्ये?
1: खर्च निघतो.
0: आता तुम्ही जेव्हा लागवड केली होती तेव्हा निश्चित तुम्ही प्रयोग म्हणूनच हे केलेलं होतं, पण तरी सुद्धा आपल्याला चांगली त्याची जोपासना व्हावी, चांगली त्याची फळधारणा व्हावी यासाठी तुम्ही काय दैनंदिन काळजी घेत होतात?
1: त्याला त्याच्यावर जास्त काही रोग नाहीत, फक्त उन्हामुळे फंगल वाढते, पानं पिवळी पडून फंगल होते. त्यासाठी M45 आणि 22-3 ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन औषध जर फवार, त्याला काही जास्त खर्च नाही. माझं जे 12 गुंठे क्षेत्र आहे ते 200 रुपयामध्ये फवारणी आणि जे पहिल्या वर्षी त्याचा डोलारा जास्त वाढलेला नसल्यामुळे उत्पादन कमी येते, पूर्ण क्षमतेनं उत्पादन 3र्या वर्षी सुरू होते.
0: बरं, आता मला सांगा डॉक्टर बोंदर सर की ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यापासून कधी त्याला फळधारणा होते?
1: 11व्या महिन्यामध्ये फळ लागतं आपण जर चांगली जोपासना केली तर.
0: बरं, तुम्ही पहिल्या वर्षी त्याचा बहार आल्यानंतर तो विकला का काढून टाकला?
1: नाही, विकला. ते म्हणजे चिक्कू सारखं ते असं काढून टाकायची काही त्याला गरज नाही.
0: बरं,
1: हा, कमी जरी आलं तरी कारण त्याला रेस्ट मिळते. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या नंतर पुन्हा परत आणखी त्याची वाढच असते.
0: अच्छा,
1: पण ते डोलारा तेवढा आलेला नसते, डोलारासाठी थांबायची गरज नाही, जेवढं येईल तेवढे फळ घ्यायची.
0: पहिल्या वर्षी किती निघाला माल?
1: पहिल्या वर्षी काही जास्त निघाला नाही, 20 किलो माल निघाला
0: फक्त. मग त्याची विक्री केली का घरीच खाल्लं?
1: विक्री केली.
0: आता मला सांगा की आपण ड्रॅगन फ्रूटची सुरुवात केली, ते साधारणतः तुम्ही म्हणाले की चांगला भार 3 वर्षानंतर ह्याला यायला सुरुवात होते, मग त्याचा खर्च जे आहे याचा एकंदरीत होणारा, त्यासाठी शेतकरी खर्चासाठी माघार घेत असतात बऱ्याच पीक लागवडीसाठी, मग ह्याचं तुम्ही नियोजन कसं केलेलं होतं?
1: मी रिटायर झालेलो होतो, माझ्याकडे होते पैसे पेन्शनचे, मी ते इन्व्हेस्टमेंट केली तेवढी. 12 गुंठ्याला मला 1,60,000 रुपये खर्च आला.
0: बर, मग आंतरपिकातून काय त्याचं निघालं का तुम्हाला?
1: आंतरपिकातून जे काही थोडस निघालं पण खर्च पूर्ण कुठला तेवढा निघतो.
0: बरं, ड्रॅगन फ्रूटला मजुरांची संख्या कशी लागते, काय लागते?
1: जास्त प्रमाणात केलं तर मजूर लागतेच, पण 10-12 गुंठ्यासाठी काही जास्त मजुराची गरज नाही, एक माणूस त्याची देखभाल करू शकतो.
0: अच्छा,
1: एक माणूस.
0: आता एकंदरीत मला सांगा की ड्रॅगन फ्रूट हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे असं तुम्ही सुरुवातीला

0: सांगितलेलं आहे. आपल्या भागातील शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड तर करायला हवीच, कारण जेणेकरून कमी पाण्यावरचं कमी कष्टाचं भांडवल जरी जास्त असलं तरी या पिकाला नुकसानीचं जास्त नाही. तर आता मला सांग की एकदा जर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली तर किती वर्ष ह्याची बाग चालू शकते, किंवा आपला खोडवा म्हणतो
1: ती 25 वर्ष चालू शकते.
0: अच्छा, एकदाच खर्च आहे.
1: हा, ती जी एकदाच केलेला खर्च आहे. तर आपल्याला वाटलं वेल वर्गातली पिकं घ्यायची नंतर घेवडा म्हणा अगर कारले तरी आपण ती करू शकतो, म्हणजे ती फाउंडेशन मोडायची गरज नाही. फाउंडेशनला जरी सुरुवातीला खर्च आला असला तरी आपल्याला ते पुढे दुसरे पण पीक घेता येईल त्याच्यावर.
0: बरं, आता याचा बहार संपल्यानंतर छाटणी वगैरे करावी लागते का?
1: छाटणी करावी लागते.
0: बरं,
1: आणि वेलण आकार म्हणजे सुरुवातीला सरळ वरी पाठवावं लागते त्या कप्प्यातून, नाहीतर मग वाकडे होऊन इकडे तिकडे पडतात, त्याला बांधावं लागते.
0: मग तुम्ही जी काही कमी प्रमाणात जरी फळधारण झाली असली, कमी जरी फळ झाली असली, तरी याचं मार्केटिंग कुठं आहे, मार्केटिंग कुठं केलं तुम्ही?
1: मार्केट आपल्या धाराशिव मध्येच घेतात लोक, म्हणजे हे कसं त्या काळामध्ये एवढा प्रचार प्रसार झाला की डॉक्टर लोकांनी सांगायचे की ड्रॅगन खावा म्हणून, त्याच्यामुळे त्यांना माहीत झाले लोकांना, जरी त्यांना नाव माहीत नसलं तरी ते खातात.
0: याशिवाय आपल्या शेतीत तुम्ही काय वेगवेगळे प्रयोग केलेत?
1: पहिले मोसंबी लावली होती, पण मोसंबीला कुंपण नसल्यामुळं आणि त्याची थोडे त्याला ते डायबॅक आवर्षण झाल्यानंतर ते पाणी कमी पडल्यामुळे गेली ती.
0: आता ऊस किती एकर आहे?
1: ऊस 4 एकर आहे.
0: बरं, मग त्याची लागवड कशी केली तुम्ही?
1: पट्टा पद्धत.
0: आता मला सांग की एकंदरीत जर आपण पारंपरिक पिकांबरोबरच आपण ड्रॅगन फ्रूट घेण्याचा निर्णय तर घेतलेलाच आहे, आता इथून पुढे ड्रॅगन फ्रूट पासून तुम्हाला फायदा येईल असं वाटतं का? आता
1: फायदा होईल वाटतंय, कारण एकदाच त्याची लागवड आहे. एकदा जरी इन्व्हेस्टमेंट असली तरी 25 वर्ष आपल्याला बघायचं काम नाही.
0: आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता आपल्या शेतीमध्ये करावी. आपण एक सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी आहात, मग सेंद्रिय शेतीचा फायदा ड्रॅगन फ्रूट साठी काय होऊ शकतो?
1: सेंद्रिय शेतीचा फायदा यासाठी की समजा कंपोस्ट खत, काडी कचरा हे ते जे वाया जाणार त्याच्यामध्ये टाकून आणि जे फळ निर्माण होणार आहेत रासायनिक खतापासून जे काही त्याचे दुरुपयोग होणार आहेत ते टळणार आहेत, आणि हे फळ आजारी माणसासाठी चालत असल्यामुळे आणि डॉक्टर लोक सांगत असल्यामुळे ते फळ चांगले मिळणार. आणि माझं तर म्हणणं की त्याला भाव किंवा शेतकऱ्याला फायदा मिळण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना ते फळ खाता यावं एवढ्या किमतीवर कमी यायला पाहिजे भाव.
0: अच्छा,
1: श्रीमंत तर लोक खातीलच.
0: अच्छा,
1: पण सर्वसामान्य लोकांना मिळायला पाहिजे.
0: यासाठी याचं उत्पादन वाढवावं लागेल.
1: हा, उत्पादन वाढवावं लागेल.
0: बरं, निश्चितच तुमची कल्पना खूप छान आहे. आणि तुम्ही शेतकरी असताना सुद्धा शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून अनेक वेळा शेतकरी बोलतात, पण तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य ग्राहकांना हे फळ स्वस्तात मिळावं यासाठी प्रयत्न व्हावेत, त्यासाठी अधिक उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. निश्चित. मला सांगा डॉक्टर झुंबरलाल बोंदर साहेब, जाता जाता ड्रॅगन फ्रूट लागवडी संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल?
1: आता कसं आहे, शेतकरी काय करतो, कोथिंबीरीला भाव असलाय कोथिंबीरच करतो, कुठलं कांद्याला असलं की कांदाच करतो, मग ते भाव पडतात आणि शेतकरी तोटे देतो. तर सगळंच क्षेत्र तसलं हे करण्यापेक्षा थोडं थोडं थोडं थोडं करावं
0: सगळ्याच पिकं.
1: हा, सगळीच पिकं म्हणजे भावात पण मेंटेन, जरी त्याच्या एकात तो तोटा आला तरी दुसऱ्यामध्ये फायदा होईल म्हणून एकतर एक पीक करू नये
0: शेतकऱ्यांनी. निश्चित. डॉक्टर झुंबरलाल बोंदर साहेब, तुम्ही ड्रॅगन फ्रूट लागवड करून कमी क्षेत्रामध्ये करून एक तो एक प्रयोग तुम्ही सध्या यशस्वी करत आहात, केला आहे. निश्चित तुम्हाला ड्रॅगन फ्रूट नुकसान तर करणार नाहीच, परंतु निश्चित त्याचं उत्पादन वाढेल. आणि याचाच किंवा आता तुम्ही जी संदेश दिला आमच्या शेतकरी बांधवांना की कमी क्षेत्रावर सगळ्याच पिकांची थोडी थोडी लागवड करून त्यातून उत्पन्न घ्यायला हरकत नाही, जेणेकरून नुकसान जरी झालं तरी कमी होतं, उत्पन्न जरी मिळालं तरी त्यातून सुद्धा चांगलं कुठलं तर नुकसान भरून काढतंय एखादं पीक, तर हा जो सल्ला आहे ते निश्चित आमचे शेतकरी बांधव स्वीकारतील, समजून घेतील आणि आपल्या शेतीमध्ये प्रयोग करतील अशी आशा करूया. आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि ड्रॅगन फ्रूट लागवडी संदर्भात खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
1: धन्यवाद.
0: ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी उतमी तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी डॉक्टर झुंबरलाल बोंदर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 12.
2: डॉक्टर मयूर देशमुख सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
3: नमस्कार.
2: डॉक्टर मयूर देशमुख सर, फळं ही वजन कमी करण्यासाठी भरपूर लोक खातात, पण त्याच्याबद्दल दोन वांदता मी ऐकतो. काही मंडळी म्हणतात की फळ

0: हे जेवणापूर्वी खावं आणि काही लोकांना सवय असते फळं जेवणानंतर खायची, योग्य वेळ कोणती ती फळं खाण्याची?
1: गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम म्हणतो आपण, तो प्रत्येक आहाराचा वेगळा असतो. फळं पचायला हलकी असतात,
0: हो,
1: फळं लवकर आमाशयातून खाली जातात.
0: अच्छा.
1: अन्नपदार्थ जे असतात, आपण मग तो पोळी भाकरी भात भाजी जे काय खाऊ किंवा फॅट्स असलेले पदार्थ खाऊ, त्याचा ट्रान्झिट टाईम जास्त असतो. त्यामुळे जर आपण जेवणाच्या नंतर किंवा जेवणामध्ये जर आपण फळं खाल्ली तर मग काय होतं की फळ आमाशयामध्ये जास्त वेळ राहतात. आमाशयामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे ह्यांचं पचन व्यवस्थित होत नाही, ही फर्मंट होऊ शकतात. त्यामुळे फळांचा योग्य वेळ जो आहे, हे इनकॉम्पॅटेबल फूड आयुर्वेदामध्ये आम्ही त्याला म्हणतो. आहारातले पदार्थ आणि फळ एकत्र खाणं हे इनकॉम्पॅटेबल, जसं आपण दूध आणि फळ एकत्र खात नाही, इनकॉम्पॅटेबल आहे ते. त्यामुळे अशी जे आहे हे तुम्ही जेवणाच्या सोबत नाही खाल्लं पाहिजे किंवा जेवणाच्या नंतर नाही खाल्लं पाहिजे, तर शक्यतो उपाशीपोटी किंवा मधल्या वेळेत हेच योग्य वेळ आहे.
0: एखाद्या व्यक्तीची जाडी वाढण्यामध्ये जसा त्याचा आळस कारणीभूत आहे, तशी त्याची अतिरिक्त झोप सुद्धा कारणीभूत असेल ना?
1: झोप योग्य प्रमाणातच असली पाहिजे. झोप कमी असणं आणि खूप जास्त असणं हे दोन्ही योग्य नाही. 7 ते 8 तासाची झोप त्याला आवश्यकच आहे. झोप जर कमी असेल, तर झोप कमी असेल तर अशा वेळेस काय होतं की शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे कॉर्टिसॉल जे आहे, हे कॉर्टिसॉल एक्सेस वाढतं आणि हे कॉर्टिसॉल एक्सेस वाढतं हे तुम्हाला परत ओबेसिटीकडे घेऊन जाणार असतं. त्यामुळे कमी झोप तर अत्यंत घातक आहे. योग्य झोप ही तुम्हाला 7 ते 8 तासाची मिळालीच पाहिजे. पर्टिक्युलरली रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत झोप ही आवश्यकच आहे.
0: डॉक्टर मयूर देशमुख सर, आता सध्या जिममध्ये जाण्याचं एक फॅड अनेकांच्या डोक्यात असतं, जायला हरकत नाही, जायला हवंच तिथं. एखाद्या व्यक्तीची जाडी कमी करण्यामध्ये हे जिमचा व्यायाम असो किंवा इतर कुठला व्यायाम असो, याची भूमिका काय आणि किती महत्त्वाची असते?
1: व्यायाम तर महत्त्वाचा आहेच, परंतु व्यायामापेक्षा वजन नियंत्रणासाठी आहाराचं संतुलन जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या आहाराच्या नियमनाला तुम्ही व्यायामाची जर जोड दिली तर अशा वेळेस तुम्हाला वजन नियंत्रणासाठी फायदा होतो. व्यायाम तुम्ही जर समजा 1 तास चालला, हार्डली 100 कॅलरीज खर्च होतात. 1 तास चालून तुम्ही 100 कॅलरीज खर्च केल्या आणि 2 समोसे खाल्ले, तुम्ही काय केला, खर्च केल्याच्या अधिक प्रमाणामध्ये तुम्ही खाल्लं. त्यामुळे ना इथे आहार नियंत्रणाचं फार महत्त्व आहे. व्यायामामुळे काय होतं, तुमचे स्नायू पेशी पिळदार होतात, सुगठित होतात, तुमचं पोश्चर चांगलं राहतं, लवचिकता चांगली राहते, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, मानसिक प्रसन्नता तुमच्यामध्ये येते. तसंच त्यामुळे व्यायाम केलाच पाहिजे, परंतु प्रत्येकानं आपलं वय, आपली प्रकृती, अन्य आपल्याला काही आजार असतील, ह्या सर्वांचा विचार करून व्यायाम प्रकार निवडला पाहिजे. आणि व्यायाम हा मिक्स असावा, म्हणजे एरोबिक्स असलं पाहिजे तुमच्या व्यायामामध्ये, स्ट्रेंथ ट्रेनिंग असली पाहिजे, योग करत असाल तर चांगलंच आहे, प्राणायाम, चालणं, असा सगळा मिक्स प्रकारचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे. 1 ते 1 प्रकारचा व्यायाम तुम्ही केला तर त्याचाही तुम्हाला फायदा होणार नाही. आणि व्यायामाचा अतिरेक पण नको. व्यायामाचा अतिरेक केला तर त्याचेही दुष्परिणाम संभवतात. 40 नंतर जर तुम्ही व्यायाम सुरू करत असाल आणि तुम्हाला जर काही मधुमेह किंवा हृदरोगासारखे किंवा उच्च रक्तदाबासारखे व्याधी असतील तर तुमच्या मधुमेह तज्ज्ञाचा आणि हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाच व्यायाम प्रकार निवडू नये.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 12 ऐकला.
3: अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहा,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शांताराम

0: हिरोइन आहे तू सत्याना
1: रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना कौन हीरोइन तुझला कर लगा अक्का
2: अब असं काय करता अजून एक चांस द्या ना

Catherine. तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल, तुमच्या वाणी

0: चल चल गळ्यात पडू नको.
1: माझ्या अंगणात पोरी तुझं काय काम का मी तर नाम वाला.

तकुनी मला जंगली मां वा पागल मजनू मरा आता कुणी मला जंगली मरा वा पागल मजनू मरा

अरे बाप रे। लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी नखरेली, बात तू कर

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोते हो, शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आता आपण ऐकलात. आपण ऐकतोय FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 8 वाजता आहेत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. श्रोतेहो, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा दाखल केला आहे. CBIच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTAनं म्हटलं आह. नीट ही परीक्षा MBBSसह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आह. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आह. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाल.
2: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
1: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
3: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
1: तमिळनाडूमध्ये TVKचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला.

0: आहे। एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत। दुसरीकडे एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजयांना पाठिंबा दर्शवला आहे। या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे। दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे। तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत। द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं। त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे। टीव्हीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गौहतीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला। प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे 1 डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे। या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली। या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील। या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली।
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी। जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके। उसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है। इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं। तो इन सभी मुद्दे पर हमारी

0: बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा।
1: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे। मार्च महिन्यात हा दर 3.4% होता। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली। मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या। सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं। 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। ठळक बातम्या पुन्हा एकदा। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार। नाशिकमध्ये एका आरोपीला अटक। तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी। राजकीय उल्थापालथींना वेग। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव। आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। रात्रीचे 8:15 झाले आहेत। श्रोतेहो प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99 606 55 381.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन तेही होलसेल दरात. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: श्रुते हो, आता प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी.

0: श्रुती हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकलेत. आम्ही सहक्षेपित केले आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रुती हो रात्रीचे ठीक 10 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. मी सुवर्णमाला कांबळे. कार्यक्रमातील हे सुरुवातीचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून हे पत्र आहे. आणि आमचे श्रोता आहेत विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे, मकरंद काटे, सचिन आणि प्रतीक. या सर्वांच्या पसंतीचं गाणं आहे आम्ही सातपुते या चित्रपटातील. निहिराज जोशी यांनी हे गीत गायलं आणि संगीत दिलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.

श्रुती हो, संसार पाखरांचा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. आणि या गीतासाठी पसंती होती मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथून आमचे श्रोता आहेत. शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त त्यांचा पाटील परिवार. श्रोते हो, मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे गणेश पेठ पाथर्डे येथून आमचे श्रोता आहेत अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं पटली रे पटली या चित्रपटातील विवेक आपटे यांचं गीत. या गीताला संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि विनय मांडके यांचा.

तू पुन्हा इथे दिसशील तर

ಅರೆ ಏಕಾಯ್ತ ಗಾರೆ ಸುಂದರ ಗಾನೆ ಹತ್ರ ಉಂದರಾಗ ಗಾ.

श्रोते हो चंगो मंगो या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचे गीत आता आपण ऐकलत. सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि या गीतासाठी पसंती होती दयानंद नगर नांदेडेतून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन. मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरचं पत्र आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून. आमचे श्रोता आहेत उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा. तसंच यांच्यासोबत आहेत तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजा अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. या सर्वांच्या पसंतीचं गाणं आहे सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटातील. किशोर कदम यांचं हे गीत आहे. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा आवाज आणि या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, आपल्यालाही आपल्या मनातले गीत ऐकायचे आहे आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून, तेही आपल्या स्वतःच्या नावासहित, मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या नावासहित. तर मग घ्या पेन आणि पाठवा पत्र. कुठे सांगते, प्रति कार्यक्रम पत्रगीत, कार्यक्रम विभाग प्रमुख, आकाशवाणी केंद्र धाराशिव, पिनकोड आहे 413501. तेव्हा जरूर पत्र पाठवा पत्रगीत या कार्यक्रमासाठी.

श्रुती हो, आत्मविश्वास या चित्रपटातील प्रवीण दवणे यांचे गाणं आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या उगल स्वरामध्ये संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि या गीतासाठी पसंती होती मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर इथून आमचे श्रोता आहेत अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी काळे आणि यांच्यासोबत आहेत तुषार कुरणे प्रतीक कांबळे ऐकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्ष कांबळे. मराठी पत्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं पत्र आहे इचलकरंजीहून आमचे श्रोता आहेत वसंतजी हजारे प्रमोद हजारे तसंच यांच्यासोबत आहेत कात्रज पुणे येथून महेश हजारे मितांशु हजारे आणि आदित्य हजारे. या सर्वांच्या पसंतीचं गाणं आहे प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आहे. विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांचा आवाज, संगीत आहे अशोक पत्की यांचं.